0: सचेत व्याकर क्रोध सचेत पांच चोर सची तेरे सचे सची चाला सची तेरे पुत्र सचे पासा नानक सच न्याय सच जो मृत मैं सो कच कच महिला
1: ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ।